जुगते नमो जोगा जोगेश्वरं परम जुगते नमो नित नारायणे क्रूर कर्मय नमो प्रेते अप्रेते देवे सुतर्मय नमो रोग हरता नमो राग रूपे नमो शाह शाह नमो भूप भूपे